0: अजून किती ती काय सुंदर गीत रे नाही
1: हो एक तर आम्ही सुनलो म्हणतात गीत कुऱ्या भाई बहीण म्हणजे चितालीस का सण
0: चिताले काय मन गौर होत शिवराम नाग और म्हणतो संगवारी
1: म्हणतात मग तू भाई समय आता असे आमच्या लागे तो और बोले गीत असे की बोले सुनाऊन देऊ आमच्या दादी दीदी म्हणून केलं आम्ही बोले सुनू आले